0: एक तो छून कोसे तारा चांदे से खून एक ता हो हो ही हे हे हे एक ता हो हो हा एक ता काक बोल बे
1: यूरेका यूरेका।